नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आकाशवाणीचे वडोदरा केंद्र 93.9 MHz आणि मी मानसी मनापासून आपलं स्वागत करते आपल्या या आवडत्या मराठी कार्यक्रमात. मंडळी, मोठी मोठी ध्येय ठरवायची, नवीन वर्षाचे संकल्प करायचे किंवा आपल्याच वाढदिवसाच्या मुहूर्तावर एखादं रिझोल्युशन घ्यायचं, मग काही दिवसांमध्ये हा सगळा उत्साह हळूहळू कमी होत जातो. हे चक्र आपल्यापैकी अनेकांना खूप ओळखीचं वाटतं, होय ना? आपण सर्वजण बदलासाठी एखाद्या मोठ्या अशा क्रांतीची वाट पाहतो, पण ती घडतेच याची खात्री आहे का? जसं मनुष्य अगदी अंतराळात जाऊन पोहोचलाय, ही क्रांती काही एका दिवसाची नव्हे तर सातत्यपूर्ण प्रयत्नातून आपण हे साध्य करू शकलो. श्रोते हो, आज आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करतोय. तुम्हाला राष्ट्रीय अंतराळ दिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि आता ऐकूयात भारताचा अभिमान, नेताजी सुभाषचंद्र बोस या मालिकेतील भाग दुसरा.

0: भारताचा अभिमान नेताजी सुभाषचंद्र बोस, प्रवक्ता कृष्णा जाधव आणि मानसी रांगणेकर, लेखन वर्षा परगट, संकल्पना आणि निर्माण कृष्ण भावे।
1: नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे ध्येयाने पेटलेलं असं व्यक्तिमत्व होतं की त्या ध्येयाच्या तेजात ब्रिटिश होरपळून तर निघालेच, पण शेवटी त्यांनी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला। जे ब्रिटिश मोठ्या गर्वाने म्हणायचे, आम्ही कधीच सत्तेचा सूर्यास्त बघितला नाही, त्यांना नेताजींनी देश सोडून जाण्यास भाग पाडले आणि ब्रिटिश साम्राज्याचा सूर्यास्त भारतात झाला।
2: नेताजींना सतत ध्यास होता भारत मातेचा, आपली जन्मभूमी गुलामीच्या अंधकारात आहे याचे दुःख त्यांना लहानपणापासूनच सलत होते। भारत मातेला ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्त करायचंय, गुलामीच्या वर्षानुवर्षांच्या बेड्या तोडायच्या हे स्वप्न ते बालपणापासूनच बघत आले होते। आणि त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं त्यांच्या आई प्रभावती देवी आणि थोरले बंधू शरद।

0: चंद्र बोस यांनी.
1: ज्याप्रमाणे जिजाबाईनं शिवाजी महाराजांच्या मनात सतत स्वराज्याची ज्योत प्रज्वलित ठेवली, अगदी तशीच सुभाषचंद्रांच्या मनात ज्योत प्रज्वलित राहिली आणि लहानगा सुभाष पुढे जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस बनला. हे काही साधे सोपे कार्य नव्हते, ती वाटही सरळ सोपी नव्हती. परंतु नेताजींनी आपल्या वाटेत आलेल्या सगळ्या संकटांना मात देत भारत मातेला स्वातंत्र्याच्या दारात उभे केले. म्हणूनच ते म्हणायचे, फ्रीडम इज नॉट गिव्हन, इट इज टेकन.
0: त्यांच्या ह्याच क्रांतिकारी विचारातून स्वराज्याचा आराखडा तयार झाला. ब्रिटिशांची अत्याचारी, जुलमी आणि क्रूर सरकार नुसत्या विनवण्या करून जाणार नाही हे त्यांना बरेच आधी कळून चुकले होते. स्वातंत्र्याची देवी रक्त मागते, त्याग मागते, आहुती मागते हे त्यांना

0: ची देवी रक्त मागते, त्याग मागते, आहुती मागते हे त्यांना स्पष्ट होतं आणि त्या एकाच ध्येयाने नेताजी पेटून उठले होते. मनात विचारांचे क्रांतिकारी वादळ उठत होती. त्या क्रांतिकारी विचारांना एक दिशा मिळाली, ध्येय मिळालं, स्वतंत्र भारत.
1: निश्चयाचा महामेरू पुन्हा एकदा तयार झाला. एक अखंड निर्धार मनात आला. एकीकडे भारत मातेचं स्वप्न होतं, तर दुसरीकडे त्यांचं वैयक्तिक भवितव्यही होतं. आपले शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी कलकत्त्याच्या कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले होते. एका सधन आणि संपन्न कुटुंबात जन्मलेल्या सुभाषचंद्रांना आता पुढे काय करायचं हा प्रश्न होता.
0: सुभाषचंद्रांपेक्षा त्यांच्या वडिलांसमोरही हा मोठा प्रश्न होता. जानकीदास बोस एक नामांकित वकील होते. त्यांनाही सुभाषबाबत काही स्वप्न होती. आपल्या मुलानेही मोठं काहीतरी करावं असं त्यांना वाटत होतं. शेवटी त्यांनी निर्णय घेतला, सुभाषचंद्रांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचं.
1: सुभाषचंद्रांच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. कदाचित त्यांच्या मनात हा विचार आला असेल की भारत मातेहून दूर जाऊन मी राहणार, मग मी भारत मातेला कसं मुक्त करीन, माझी जन्मभूमी अशी कधीपर्यंत गुलामीत राहणार. सुभाषचंद्रांसमोर प्रश्न होता. एकीकडे वडिलांची अपेक्षा होती आणि दुसरीकडे राष्ट्रप्रेमाची हाक होती.
0: नेताजींच्या जीवनातला हा कठीण प्रसंग होता. प्रचंड मंथन सुरू होतं. अशातच पुन्हा एकदा त्यांच्या मनात विचार आला, मी उच्च शिक्षण घेऊन पुन्हा भारतात येईल आणि परत आल्यानंतर भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी मी प्रयत्नशील राहील. गरिबी, अंधश्रद्धा, अशिक्षित समाजाला मी संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी सज्ज करीन.
1: सुभाषबाबूंनी शेवटी निर्णय घेतला इंग्लंडला जाण्याचा. त्यांच्या काळात अनेक नेते इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेऊन परत भारतात आले होते. सुभाषबाबूंनी आपला निश्चय केला आणि त्याचवेळी ते आपल्या वडिलांना भेटण्यास त्यांच्या खोलीत गेले. जानकीदास शांतपणे बसले होते. सुभाषबाबूंना अवेळी बघून त्यांना जरा आश्चर्य वाटले. सुभाषबाबूंचा धीर गंभीर चेहरा बघून त्यांनी विचारलं, सुभाष काही समस्या आहे का? अशा वेळी तू इथे आलास म्हणून विचारतोय.
0: सुभाषबाबू थोडे पुढे सरसावले, वडिलांच्या पाया पडले आणि त्यांना म्हणाले, मी इंग्लंडला जातोय पण माझं मन सतत भारत मातेचं स्मरण करत राहील. माझ्या आईला माझी गरज आहे आणि हा विचार घेऊनच मी जात आहे. जानकीदास प्रसन्नपणे म्हणाले, सुभाष तू बुद्धिमान आहेस, धाडसी आहेस आणि जिद्दीही आहेस आणि म्हणूनच माझा विश्वास आहे की तू नक्कीच देशसेवेसाठी स्वतःला तयार करत आपले योगदान देत राहणार.
1: आपल्या वडिलांच्या ह्या शब्दांनी नेताजींना प्रचंड प्रोत्साहन मिळाले. त्यांच्या मनातलं ताण संपूर्णपणे नाहीसं झालं. आपल्या स्वतंत्र आणि स्वातंत्र्याच्या विचारांना जणू काही नवी उमेद मिळाली असेल असं त्यांना वाटायला लागलं. 1919 मध्ये सुभाषचंद्र इंग्लंडला गेले. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज येथे आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. इंग्लंडमध्ये वास्तव्य असताना त्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचाही अभ्यास केला. ब्रिटिश कसे भारतीयांची आणि भारतची लूट करत आहेत हेही त्यांच्या लक्षात आले. पण त्याचबरोबर तेथील तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण आणि विकासशील समाजाचेही त्यांनी निरीक्षण केले. त्यांच्या लक्षात आले की भारताला खऱ्या अर्थाने विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि संशोधनाची गरज आहे. राजकीय स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक आणि वैज्ञानिक सामर्थ्य आवश्यक आहे.
0: इंग्लंडमध्ये असताना त्यांनी एक मोठे यश संपादन केले होते. त्या काळात ICS परीक्षा उत्तीर्ण करणं हे मोठे यशच मानले जाई. 1920 मध्ये नेताजींनी ICS परीक्षा 4th क्रमांकाने उत्तीर्ण केली. ICS परीक्षा त्या काळात ही जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानली जात होती. या सेवेत निवड म्हणजे ब्रिटिश प्रशासनातील सर्वोच्च पदांवर काम करण्याची एक संधी होती. सत्ता, प्रतिष्ठा, आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक मान या सर्वच गोष्टी ICS अधिकाऱ्यांना प्राप्त होत असत. सुभाषबाबूंनी ही परीक्षा उत्तीर्ण करून त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले होते. संपूर्ण कुटुंबासाठी तो एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. परंतु सुभाषबाबूंच्या मनात काही वेगळेच विचार सुरू होते.
1: ICS म्हणजे ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहून त्यांची सेवा करण्यासारखे आहेत, मग मी माझ्या भारत मातेची सेवा कशी करणार? नेताजींच्या मनात संघर्ष सुरू होता. त्यांच्या डोळ्यासमोर अनेक प्रसंग येत होते. त्यांना आठवला तो जलियावाला बाग हत्या।

0: काय, ब्रिटिशांनी अमानुष गोळीबार करत शेकडो लोकांची हत्या केली होती. त्या हत्याकांडाचा जबाबदार जनरल डायर होता, पण त्याचा हा क्रूर आदेश पाळणारे कित्येक पोलीस भारतीय होते. ते भारतीय पोलीस ब्रिटिशांच्या सेवेत हे विसरले की आपण आपल्याच लोकांवर गोळीबार करतोय, असे आदेश एक ICS अधिकारी म्हणून मी कसा पाळू, हा विचार त्यांच्या मनात आला. अशा वेळी सत्तेचा अधिकारी म्हणून मी माझ्या लोकांशी अन्याय करणार, हे मला कदापि शक्य होणार नाही.
1: ब्रिटिशांच्या अन्यायाला न जुमानता हजारो युवक समोर येत आहेत, लाखो संसारांची राख रांगोळी होत आहे, आणि मी काय करणार? मी ICS अधिकारी बनून अन्याय करणाऱ्यांची साथ देणार? अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्यायाची साथ देणारा जास्त दोषी आणि अधिकच मोठा गुन्हेगार असतो. मला हे काही जमणार नाही. मी त्या तरुण कोवळ्या भगतसिंहला कसा बरे विसरू शकतो, ज्याने जलियावाला हत्याकांडानंतर ब्रिटिश सत्तेला उपटून काढायची शपथ घेतली होती. इन्कलाब जिंदाबाद या जयघोषाने पूर्ण भारतात क्रांतिकारांची फौज निर्माण केली. अशा क्रांतीवीरांना मी काय उत्तर देणार? लोकमान्य टिळक, सावरकर यांना मी काय सांगणार की मी सुद्धा ब्रिटिशांचा सेवक झालो? अशा सगळ्या विचारांचा कल्लोळ त्यांच्या मनात सुरूच होता. त्यांच्या मनाची तळमळ सुरू होती, अगदी तशीच जशी सावरकरांची झाली होती आणि त्यांनी अक्षरशः सागराला विनवणीच केली होती. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला.
0: भारतभूमीला परत येण्याची त्यांची उत्कट इच्छा सागरासारखी उफाळून आली आणि मनाने वेग घेतला भारतात परत जायचा. आणि 1921 मध्ये नेताजींनी ICSचा राजीनामा दिला. राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रसेवा जिंकले. त्यांच्या मनाची तळमळ थांबली, मन शांत झाले. अगदी तसेच जसे प्रभू श्री रामचंद्रांच्या पायाला स्पर्श करून तो महाकाय समुद्र शांत झाला होता. एवढा मोठा निर्णय घेताना वडिलांचाही विचार त्यांच्या मनात होताच. आपले थोरले बंधू शरदचंद्र बोस यांना 22 एप्रिल 1921 रोजी लंडनमधून पत्र लिहिलं आणि त्यात ते म्हणाले, माझ्यासारख्या स्वभावाच्या माणसासाठी जो अशा विचारांवर जगत आला आहे ज्यांना कदाचित विलक्षण किंवा सनकी म्हटले जाऊ शकते, कमीत कमी प्रतिकाराचा मार्ग अवलंबणे योग्य नाही. नागरी सेवेच्या बेड्यांमध्ये अडकून तुम्ही आपल्या देशाची सर्वोत्तम आणि संपूर्ण सेवा करू शकत नाही. माझा असा ठाम विश्वास आहे की ब्रिटिश सरकारशी आपला कोणताही संबंध उरलेला नाही. हे जगाला दाखवून देण्याची आणि त्यापासून हात झटकण्याची ही योग्य वेळ आहे. अगदी एका किरकोळ चपरास्यापासून ते प्रांतीय राज्यपालांपर्यंत प्रत्येक सरकारी नोकर केवळ ब्रिटिश सत्तेच्या स्थिरतेला हातभार लावत असतो. फक्त त्याग आणि बलिदानाच्या जमिनीवरच आपल्या राष्ट्राची भव्य वास्तू उभारू शकतो. ओनली ऑन द सॉइल ऑफ सॅक्रिफाईस अँड सफरिंग कॅन वी रेज अवर नॅशनल एडिफिस.
1: आपल्या वडिलांबाबत अपार श्रद्धा आणि आदर मनात ठेवत नेताजी सुभाषचंद्र बोस जुलै 1921 मध्ये भारतात परत आले. एकाच ध्येयाने भारताच्या भूमीवर त्यांचे चरण पडताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला आता एक नवीनच ऊर्जा प्राप्त होणार होती. एक तरुण युवा नेता भारताला मिळणार होता. ज्यावेळी ते भारतात परतले तेव्हा गांधीजींचे अनेक प्रकारे आंदोलन सुरूच होते. नेताजींनी गांधीजींची भेट घेण्याचे ठरवले. दोन वेगळे विचार आणि दोन वेगळे व्यक्तिमत्व एकमेकांसमोर उभे होते. या भेटीमध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय करता येईल यावरच चर्चा झाली, परंतु नेताजींचे समाधान झाले नाही.
0: समाधान होणारही नव्हतं. एकीकडे असहकार, अहिंसा, सत्य अशा विचारांचा प्रभाव होता, दुसरीकडे क्रांती, सशस्त्र लढा आणि त्याग ह्याचा प्रभाव होता. स्वातंत्र्य केवळ विनंत्या करून मिळणार नाही, ब्रिटिश विनंत्यांना घाबरणारे नाही, असे स्पष्ट आणि बेधडक विचार नेताजींचे होते. नेताजींच्या विचारांना योग्य दिशा देणारा गुरु हवा होता आणि नेताजी भेटले देशबंधू चित्तरंजन दास यांना. धकधकत्या निखाऱ्याला देशबंधूंनी आणखी प्रज्वलित केले. देशबंधू नेताजींचे राजकीय गुरु बनले. अर्जुनाला श्रीकृष्णाने शस्त्र उचलायसाठी प्रेरित केले, पण तेव्हा अर्जुन निराश होता, संभ्रमात होता.
1: आता नेताजी प्रचंड क्रांतिकारी विचारांनी पेटलेले होते. ते संभ्रमात नव्हते, तर स्पष्ट मार्ग दिसत होता. लढाई लढायची होती, जिद्द होती, आत्मविश्वास होता. फक्त गरज होती ती गुरुची. चित्तरंजन दास यांनी नेताजींच्या पाठीवर हात ठेवला आणि ते म्हणाले, सुभाष, तू बुद्धिमान, साहसी आणि देशभक्त सुद्धा आहेस, परंतु एक लक्षात ठेव, आपण स्वातंत्र्यासाठी उभे आहोत

0: कारण आपण आपला स्वतःचा विकास करण्याचा आणि आपली स्वतःची नियती स्वतःच्या मार्गाने ठरवण्याचा हक्क मागतोय. प्रखर सूर्य आणि तेजस्वी प्रकाशासारखे गुरु आणि शिष्य एकरूप होताच देशाला नवीन वळण लागण्यास सुरुवात झाली. भारत मातेसाठी जणू काही गीत गायला सुरुवात झाली. चमकता चंद्र तूच, रणरणता सूर्य तू, ब्रिटिशांचा काळ तूच, स्वातंत्र्याची आस तू.
1: भारताचा अभिमान, नेताजी सुभाषचंद्र बोस. प्रवक्ता कृष्णा जाधव आणि मानसी रांगणेकर. लेखन वर्षा परगट. संकल्पना आणि निर्माण कृष्ण भावे. जय हिंद.

मंडळी, आजच्या युगात सगळ्यांना सर्व काही झटपट हवं असतं, अगदी तात्काळ. पण खरंच मोठे बदल फक्त अशाच प्रकारे घडतात का? आज आपण एका अशा तत्त्वज्ञानाची ओळख करून घेणार आहोत जे फक्त क्रांतीवर नव्हे तर सातत्यपूर्ण आणि छोट्या छोट्या सुधारणांवर अवलंबून आहे. मंडळी, वरवर पाहता सारं काही छान सुरू असतं, उत्तम नोकरी, प्रभावी जीवनशैली, पण न कळतपणे आपण समाधानाकडे नाही तर थकव्याकडेच जात असतो. तसं पाहिलं तर भारत आणि जपान दोन्ही देश आपापल्या राष्ट्रासाठी झटणाऱ्या व्यक्तींना खूप महत्त्व देतात. त्यात प्रयत्न व सातत्य असते, जसं की कायझेन पद्धती. श्रोते हो, जपानमध्ये दैनंदिन जगण्यातही एक शिस्त आणि शांतता जाणवते. प्रत्येकच कामात एक सूक्ष्मता, एक आदर, एक स्थिरता. आणि इथेच कायझेन या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला समजतो. काय म्हणजेच विकास आणि झेन म्हणजे चांगल्यासाठी. तर कायझेन म्हणजे चांगल्यासाठी होणारा छोटासा बदल. याचा गाभा सोप्या शब्दात असा की आयुष्यात इतके छोटे आणि सोपे बदल करावे की ते सोडून देणंच तुम्हाला कठीण वाटेल. आणि आता जाणून घेऊयात या रोचक कायझेन पद्धतीबद्दल. तत्पूर्वी ऐकूयात एक सुरेख गीत, जे गायलं आहे आशा भोसले यांनी. संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर, गीतकार आहेत राजा बढे.

मंडळी, कायझेन हा शब्द जितका साधा आहे तितकाच खूप खोल अर्थ असणार आहे. आपण अनेकदा खूप मोठी ध्येय ठरवतो. मी उद्यापासून रोज 1 तास व्यायाम करणार, मी 6 महिन्यात 1 पुस्तक लिहिणार, किंवा 20 किलो वजन मी केवळ 2 महिन्यात कमी करणार. बापरे, पण ही ध्येय इतकी मोठी असतात की सुरुवात करण्यापूर्वीच आपलं मन घाबरून जातं आणि इथेच मानसशास्त्र कामाला येतं. जेव्हा आपण मोठी मोठी ध्येय ठरवतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक भीतीचं रसायन नकळतपणे तयार होत जातं आणि इथेच ॲमिग्डला नावाचा मेंदूचा एक भाग सक्रिय होऊ लागतो, जो विशेषतः भय आणि क्रोध या भावनांना ओळखत असतो आणि त्याला हा मोठा बदल एक धोकाच वाटतो. इथे आपला मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडवर चालला जातो. परिणामी होतं काय? आपण मात्र ते काम पुढेच ढकलत जातो आणि कायझेनची पद्धत याच भीतीला बायपास करते. उदाहरणार्थ, मी रोज 1 तास व्यायाम करेन असं म्हणण्यापेक्षा असं म्हणावं की रोज फक्त 1 पुशअप करेन. जसं सकाळी उठून फक्त 3 सूर्यनमस्कार करेन. किंवा विद्यार्थी मित्रांनी रोज किमान 1 पान स्वच्छ अक्षरात लेखन करेन. संपूर्ण घर 1 दिवसात आवरण्यापेक्षा रोज फक्त 1च कोंब आवरून नीटनेटका करेल. ऑफिसचं काम रोज फक्त 1/2 तास देऊन पूर्ण करेन. आणि ह्या रक्षाबंधनाला माझ्या भावाला नंतर फोन करण्यापेक्षा आजच फोन करेन. मंडळी, रक्षाबंधनाचा पवित्र सण येतो आहे, भावा बहिणीचं जिव्हाळ्याचं नातं. तर ऐकूयात एक साजेचं गीत, जे गायलं आहे आशा भोसले यांनी. चित्रपट आहे भाऊबीज, बोल आहेत कवी संजीव यांचे आणि संगीत आहे वसंतकुमार मोहिते यांचे.

मंडळी, कायझेन जीवनसूत्र आपल्याला स्वतःचाच प्रामाणिकपणा ओळखायला शिकवतं. म्हणूनच ते आरोग्यासाठी कठोर डाएट किंवा तासनतास जिम करण्याचा सल्ला कधीच देत नाही. उलट ते सांगतं, रोज थोडं जास्त पाणी प्यावं, स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, रोज न चुकता 10 मिनिटे प्राणायाम करावा किंवा एक चांगला विचार स्वतःसाठीच लिहावा, म्हणजेच दररोज फक्त 1% सुधारणा. हे बदल वाटतात खूपच छोटे, पण कालांतराने त्याचा परिणाम मात्र आश्चर्यजनकच ठरतो. म्हणूनच कायझेन आपल्याला शिकवते, परिपूर्ण होण्यापेक्षा सातत्य राखा. आज नाही जमलं हरकत नाही, उद्या पुन्हा सुरुवात करा, कारण बदल म्हणजेच एक प्रवास असतो सातत्याचा. मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात पुढील रविवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, बदलाची घाई करू नका, त्याचा आनंद घ्या. मी मानसी, आजची आपली सूत्रसंचालिका, आपला निरोप घेते.